बाबा अर्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 223 दशक 17 समास 8 तत्व निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। नाभीपासून उन्मेष वृत्ती त्यालाच परा असं म्हणतात हे श्रोत्यांनी जाणावं। ध्वनिरूपी पश्चंती हृदयामध्ये वास करते। कंठामधून नाद झाला तर त्याला मध्यम वाचा असं म्हणतात। अक्षराचा उच्चार होतो त्याला वैखरी म्हणतात। नाभिस्थानी परावाचा म्हणजे अंतःकरणाचा ठाव होय। अंतःकरण पंचकाचा निर्णय असा आहे। मनात काहीही कल्पना नसताना सहजच जे स्फुरण होतं, शांत असताना आठवण होते, ते अंतःकरण हे जाणीवमय असतं। अंतःकरणाला आठवलं, पुढे होईल की नाही असं वाटलं, करू की नको असं वाटलं, त्याला मन म्हणायचं। संकल्प विकल्प म्हणजे मन, ते अंदाज घेत राहतं। पुढे बुद्धीचं रूप असलेला निश्चय आहे, करीनच किंवा करणार नाही असा निश्चय करतो, ती बुद्धी असते असं जाणावं। ज्या वस्तूचा निश्चय केला तेच पुढे चिंतन करायला लागला, त्याला चित्त म्हणायचं। पुढे कार्याचा अभिमान धरणं, हेच कार्य अगत्यानं करणं, कार्याला प्रवृत्त होणं हा अहंकार, असं आहे अहंकार अंतःकरण पंचक। 5 वृत्ती मिळून एक होतं। कार्याचं वेगवेगळे भाग होऊन 5 वेगळे प्रकार होतात। 5 प्राण असतात, त्याप्रमाणे कार्याच्या अनुसार हे वेगळे होतात, अन्यथा वायूचं लक्षण एकच। सर्वांगामध्ये व्यान, नाभीमध्ये समान, कंठामध्ये उदान आणि गुदामध्ये अपान, मुख आणि नाकामध्ये प्राण असतो असं जाणावं, असं हे प्राण पंचक आहे। आता ज्ञानेंद्रिय पंचक पाहू। श्रोत्र, त्वचा, चक्षु, जीभ, नाक अशी ही ज्ञानेंद्रिय आहेत। वाचा, हात, पाय, शिस्न, गुद ही कर्मेंद्रिय आहेत। शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय पंचक आहे। अशा तऱ्हेचे हे 5 पंचके आहेत। असे हे 25 गुण मिळून सूक्ष्म देह होतो, त्याचं मिश्रण होतं, ते श्रवण केलं पाहिजे। अंतःकरण, व्यान, श्रवण, वाचा, शब्द हे आकाशाचे विषय। पुढे वायूचा विस्तार बोललेला आहे। मन समान, त्वचा, पाणी, स्पर्श, रूप हा पवनाचा विषय, असे अनेक साधून कोष्टक तयार करावं, म्हणजे पंचीकरण नीट समजेल।

उदान नयन चरण रूप हे तेज विषयाचे दर्शन, संकेताने बोललेलं मन घालून पाव, चित्त अपान शिश्व जिव्हा शिस्न रस हे आप म्हणजे पाण्याचे विषय, अहंकार प्राण घ्राण गुद गंध हे पृथ्वीचे विषय आहेत असं शास्त्राच्या मताद्वारे निरूपण केलं आहे। असा हा सूक्ष्म देह आहे तो पाहिल्यावर निस्संदेह होतो, मन घालून पाहिल त्यालाच हे उमजेल असे सूक्ष्म देह सांगितले। पुढे स्थूल देह सांगतो। आकाशाचे पाच गुण वर्तले ते स्थूलामध्ये कसे आले? काम क्रोध शोक मोह भय हा पंचविध आकाशाचा गुण आहे। पुढे पंचविध वायू सांगतो। चलन वलन प्रसारण विरोध आणि आकुंचन हे वायूचे पाच लक्षण आहेत। क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन हे तेजाचे पाच गुण आहेत। आता पुढे पाण्याचे गुण सांगतो। शुक्लित श्रोणित लाळ मूत्र आणि स्वेद ही पाच आप लक्षण आहेत। पुढे पृथ्वीचे गुण सांगितले पाहिजेत। अस्थि मांस त्वचा नाडी रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म आहेत। पृथ्वी आप तेज वायू आकाश या पाचाचे मिळून पाच मिळून पंचवीस मिळून स्थूल देहाला बोललं जातं। तिसरं देह कारण अज्ञान, चौथं देह महाकारण ज्ञान, हे चारही देह निरसन केले की विज्ञान आणि परब्रह्म। विचारपूर्वक हे चारही देह वेगळे केले, मी पण तत्वाबरोबर गेलं तर ते आत्मनिवेदन होऊन परब्रह्म प्राप्त होतं। विवेकाद्वारे जन्म मृत्यू चुकला, नरदेहाने मत्कृत्य साधलं, भक्तीभावाने कृतकृत्य सार्थक झालं असं हे पंचीकरण विवरण केलं। त्या ऐकल्याने ज्याप्रमाणे लोहाचं सुवर्ण होतं तसं झालं आहे। मात्र हाही दृष्टांत पूर्ण नाही, परिसाकडून परिस केला जात नाही, पण साधूला शरण गेल्यावर साधूच होता येतं। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अष्टम समास समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. समाधान भगवंताशिवाय कुठंही नाही. खरोखर जे आपल्या बुद्धीला पटतं आणि अनुभवाला येतं ते सत्य आहे असं धरून चालायला हरकत नाही. मग त्याच्या आड कुणीही येत असेल तर त्याची आपण पर्वा करू नये. पण ते सत्य अनुभवायला यायला आमची बुद्धी स्थिर पाहिजे. हल्ली जगामध्ये बुद्धिभेद फार झालेला आहे. अशा वेळी माणसाची बुद्धी स्थिर राहणं फार कठीण झालंय. अगदी अत्यंत सदाचारानं वागणाऱ्या माणसाची सुद्धा बुद्धी केव्हा फिरेल हे सांगता येत नाही. केवळ शास्त्र सांगतंय म्हणून अमुक एक सत्य आहे असं धरून चाला असं मी म्हणत नाही. मी सांगतो तेच सत्य आहे असं तुम्ही म्हणा असंही मी म्हणत नाही. तुम्ही आपल्या स्वतःच्या विचारानंच ठरवा की जीवनामध्ये तुम्हाला समाधान पाहिजे का नाही. ते समाधान भगवंताशिवाय दुसरं कुठंही आपल्याला मिळणार नाही हे अगदी निश्चयानं ठरवा. एकदा तुमचा निश्चय कायम झाला की मग तुमच्या आड कुणीही येऊ शकणार नाही. निश्चय मात्र कायम पाहिजे. या निश्चयाचं बळ किती विलक्षण असतं म्हणून सांगू. एका गावामध्ये एक 50-60 वयाचा बुद्धिमान पण कुत्सित वृत्तीचा माणूस राहत होता. वेडेवाकडे प्रश्न विचारून टवाळगी करण्यामध्ये त्याचा हातखंडा होता. एकदा एका साधूचं प्रवचन अगदी रंगात आलं होतं आणि एकदम मध्येच हा उभा राहिला आणि म्हणाला, अहो बुवा, ती तुमची भक्तीबिक्ती बाजूला ठेवा, देशाला स्वातंत्र्य कधी मिळेल ते सांगा. त्याच्यावरती साधू शांतपणे बोलले, ते मी सांगतो पण आता तुमचं वय उतार झालंय, काळ केव्हा झडप घालेल याचा नेम नाही. तर आता मला सांगा की प्रपंचाची उपाधी, देहाची व्याधी आणि मृत्यूची मगर मिठी यामधून स्वातंत्र्य मिळवायचा काही विचार प्रयत्न तुम्ही केलाय का. हा मार्मिक प्रतिप्रश्न ऐकून टवाळखोर चूप बसला. पण त्याचं विचारचक्र सुरू झालं. दुसऱ्या दिवशी तो त्या साधूला भेटून म्हणाला, आजपर्यंत मी स्वतःचा विचार केलाच नाही, पण आता मी काय करू ते मला सांगा. मग साधू बाबा बोलले, 2 वर्ष मौन धरून नामस्मरण कर. त्या दिवसापासून त्यानं दृढ निश्चयानं मौन धरलं आणि नामजपाचा तडाखा लावला. मौनाचा अवधी संपल्यावर साधूची पुन्हा गाठ पडली तेव्हा तो इसम डोळ्यात पाणी आणून म्हणाला, महाराज, मला सर्व मिळालं. मला नामानं जे समाधान मिळालं त्यापुढं इतर सगळ्या गोष्टी बाद आहेत, रद्द आहेत. निश्चयपूर्वक नामस्मरणाचं असं हे विलक्षण सामर्थ्य आहे. नामे ठेवावे चित्त तेच मानावे सत्य, हा निश्चय ठेवा मनात, मन होईल निभ्रांत. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज भाग क्रमांक 59. मंडळी, स्वर्गीय गायन, काव्याची उत्तम समज, शब्दोच्चारांची स्पष्टता आणि संगीताचं सखोल ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा म्हणजेच स्वरतीर्थ सुधीर फडके. मराठी संगीत सृष्टीमधील एक आढळ तारा म्हणजे संगीतकार आणि गायक बाबूजी उर्फ सुधीर फडके. त्यांनी मराठी संगीतात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे. ते गायक तर उत्तम होतेच, पण एक संगीतकार म्हणून देखील त्यांची प्रतिभा कमालीची उच्चकोटीची होती. मित्रांनो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात आपण आस्वाद घेत आहोत बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेल्या काही निवडक सुंदर द्वंद्वगीतांचा. आजच्या भागात ऐकूया सुधीर फडके यांनी सुमन कल्याणपूर यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीतं. रसिक हो, 11 फेब्रुवारी 1946 हा बाबूजींच्या आयुष्यातला सोन्याचा दिवस ठरला, कारण याच दिवशी प्रभात फिल्म कंपनीच्या साहेब मामा फत्तेलाल यांनी प्रभातचे संगीत दिग्दर्शक म्हणून बाबूजींची निवड केली. 1946 साली प्रदर्शित झालेला प्रभातचा गोकुळ हा हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शक म्हणून बाबूजींचा पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटातलं आया गोकुल में छोटा सा राजा हे सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांनी बाबूजींकडे गायलेलं पहिलं गीत ठरलं. 1946 मध्येच प्रदीप पिक्चर्सने बाबूजींना त्यांचा रुक्मिणी स्वयंवर हा चित्रपट संगीत करण्यासाठी दिला. या चित्रपटात बाबूजींच्या जोडीने संगीतकार म्हणून स्नेहल भाटकर होते. त्या दोघांनी मिळून वासुदेव सुधीर या नावाने संगीत दिलं होतं या चित्रपटाला. 1947 मध्ये पुन्हा एकदा प्रभातने बाबूजींना पाचारण केलं ते आगे बढो हा हिंदी चित्रपट संगीतबद्ध करण्यासाठी. या चित्रपटासाठी प्रख्यात गायिका खुर्शीद या बाबूजींकडे प्रथमच गायल्या. त्याचबरोबर मोहम्मद रफी आणि मन्नाडे यांचे देखील प्रत्येकी एक गाणं होतं या चित्रपटात. प्रभातचे आधीचे संगीतकार गोविंदराव टेंबे, मास्टर कृष्णराव यांच्यावर नाट्यसंगीताचा प्रभाव साहजिकच होता, तर केशवराव भोळे यांची गाणी भावकवितेच्या अंगाने जाणारी होती. या पार्श्वभूमीवर बाबूजींनी केलेली चित्रपट गीतं ही अधिक सोपी होती. बाबूजी गाण्यांना चाल देताना शास्त्रीय चीजांचा सूक्ष्म विचार करत, चित्रपट माध्यम शब्दरचनेतील रसपूर्णता आणि त्याचवेळी जनमानसाची आवड याचा त्यांनी नेमका वेध घेऊन काळाच्याही पुढे जाऊन त्यांनी चित्रपट गीतं केली. आगे बढवनंतर बाबूजींना हिंदीमध्ये बरेचसे पौराणिक चित्रपट मिळाले. उदाहरणार्थ 1948 चा सीता स्वयंवर, 1949 चे जय भीम माया बाजार आणि संत जनाबाई, 1950 चे राम प्रतिज्ञा श्रीकृष्ण दर्शन इत्यादी. संत जनाबाई या 1949 सालच्या चित्रपटात लता मंगेशकर प्रथमच बाबूजींसाठी हिंदी गाणं गायल्या. गोप सब बन माला पूछ हरी कहा गये हे होतं ते गाणं. सुधीर फडके यांच्या कामाची पद्धत, चौकटीतली शिस्त आणि विशेष म्हणजे त्यांची व्यावसायिकता ही त्यांना परिस्थितीने शिकवली होती. त्यामुळे मग यशस्वी चित्रपटांची मालिकाच पुढे सुरू झाली. वंदे मातरम, जीवाचा सखा, माया बाजार, पुढचं पाऊल, जशास तसे असे एकापेक्षा एक त्यांचे यशस्वी संगीत प्रधान चित्रपट आले. ही सुधीर फडके युगाची सुरुवात होती. मित्र हो, गायक सुधीर फडके यांच्यासह गायिका सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या युगुल गीतांच्या आजच्या भागात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलेलं, गीतकार शांताराम आठवले यांनी लिहिलेलं 1960 या वर्षीच्या सुभद्रा हरण या चित्रपटातलं एक सुंदर प्रेमगीत, उमलली एक नवी भावना.
हे गीत म्हणजे प्रेमाच्या कोवळ्या उर्मीच्या अंतरंगातील सळसळती जाणीव आणि प्रथम प्रेमाची अस्पष्ट पण गूढ अनुभूती यांचा एक सुसंवादी सौंदर्यपूर्ण आविष्कार आहे. एक हळवी स्वप्नाळू उत्कट प्रेम भावना मनात दाटून येते आहे या गीतात. हे प्रेम आहे मनाच्या खोल कप्प्यात वसलेलं. या गाण्यात प्रेमाची संवेदी अनुभूती व्यक्त होते. गाण्यातली वाद्यांची संयमित साथ, गायनाचा स्वर आणि गीताचे शब्द या त्रयींचं संमेलन हृदयस्पर्शी आहे. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात एक प्रकारची पारदर्शकता आणि नितळता आहे जी भावनेची उमलती जाणीव स्पष्टपणे दाखवते. गीताची रचना ही अशी आहे की प्रत्येक शब्द, त्यावरील स्वर आणि त्यामागील भावना हे एकमेकांशी एकजीव वाटतात. चित्रपटात हे प्रेमगीत चित्रित केलं आहे जयश्री गडकर आणि सूर्यकांत यांच्यावर.

रसिक हो, 1960 याच वर्षी प्रदर्शित झालेल्या लग्नाला जातो मी या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेलं एक प्रेमगीत ऐकूया. लग्नाला जातो मी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते होती मधुसूदन कालेलकर यांची. निर्माता होते दत्ता कुलकर्णी आणि दिग्दर्शक होते दत्ता धर्माधिकारी. चित्रपटात हे प्रेमगीत चित्रित झालं आहे राजा गोसावी आणि नीलम या जोडीवर. डोळे माझे त्यात तुझे रूप कसे, हे मराठी गीत म्हणजे प्रेमाच्या उत्कटतेचा, एकरूपतेचा आणि अनाकलनीय भावनांच्या विस्मयकारक अनुभूतीचा एक विलक्षण काव्यात्मक आविष्कार आहे. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुमन कल्याणपूर सुधीर फडके यांनी गायलेलं हे आहे प्रश्नात्मक प्रेमगीत. हे एक असं गाणं आहे ज्यामध्ये प्रश्न विचारला जातो आणि त्याचं उत्तर एक प्रश्न आहे. हिंदीत म्हणतात ना, हर सवाल का सवाल ही जवाब हो.

आता ऐकूया एक अतिशय गोड मधुर अंगाई. सुमन कल्याणपूर आणि सुधीर फडके यांनी गायलेलं हे अंगाई गीत आहे 1962 या वर्षी प्रदर्शित झालेल्या भाग्यलक्ष्मी या चित्रपटामधलं. शांता शेळके यांनी लिहिलेलं हे गीत संगीतबद्ध केलं आहे संगीतकार राम कदम यांनी. अंगाई म्हणजे आईची लाडकी ओवी जी बाळाला झोपवते. बाळ गुणी तू कर अंगाई, जोजविते रे तुझला आई. या अंगाई गीतात जी भावना व्यक्त होते ती म्हणजे आईच्या वात्सल्याचं, कोमल प्रेमाचं आणि बाळाशी असलेल्या आत्मिक नात्याचं संगीतबद्ध रूप. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील या गाण्याच्या प्रत्येक ओळीतून आईच्या हृदयातून उसळणाऱ्या ममतेचा सूर उमटतो. हे गाणं म्हणजे एका आईच्या काळजाचं संगीतबद्ध रूप आहे. यात प्रेम आहे पण त्यात अधिकार नाही, प्रार्थना आहे पण त्यात याचना नाही, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही भाषेपलीकडचं एक आत्मिक बंध आहे जे प्रत्येक आई आणि बाळात असतं. हे गाणं आईच्या ओठांवर असलेली एक शांत संध्याकाळ आहे जिथं प्रेमाचा पाळणा झुलतोय. अभिनेत्री जयश्री गडकर रूपी एका आईच्या अंगाईला अभिनेता रमेश देव रूपी बाबांची पण सुंदर साथ आहे या गाण्यात.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत गायक सुधीर फडके यांनी सुमन कल्याणपूर यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीतं. मंडळी, गीतकार जयंत मराठे यांची, संगीतकार यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेली आणि आशा भोसले यांनी गायलेली दोन बालगीतं खूप लोकप्रिय आहेत. एक, कोण येणार ग पाहुणे ताई मला सांग, आणि दुसरं, तुझी नि माझी गंमत वहिनी ऐक सांगते कानात, आपण दोघी बांधू याग दादाचं घरबाई उन्हात. याच गीतकार जयंत मराठे यांनी लिहिलेलं शिक्षणाचं महत्व अधोरेखित करणारं एक सुरेख गीत यानंतर ऐकूया. सुधीर फडके यांचं संगीत असलेलं आणि सुमन कल्याणपूर सुधीर फडके यांनी गायलेलं हे गीत आहे 1961 या वर्षी आलेल्या दिनकर द पाटील दिग्दर्शित माझी आई या चित्रपटातलं. हे गीत सुशिक्षण, सामाजिक एकात्मता, आत्मसाक्षरता आणि राष्ट्र

देशपांडे भाग 223 दशक 17 समास 8 तत्व निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। नाभीपासून उन्मेष वृत्ती त्यालाच परा असं म्हणतात हे श्रोत्यांनी जाणावं। ध्वनिरूपी पश्चन ती हृदयामध्ये वास करते। कंठामधून नाद झाला तर त्याला मध्यमवाचा असं म्हणतात। अक्षराचा उच्चार

करायचं किंवा करणार नाही असा निश्चय करतो ती बुद्धी असते असं जाणावं. ज्या वस्तूचा निश्चय केला तेच पुढे चिंतन करायला लागला त्याला चित्त म्हणायचं. पुढे कार्याचा अभिमान धरणं हेच कार्य अगत्यानं करणं, कार्याला प्रवृत्त होणं हा अहंकार असा आहे. अहंकार अंतःकरण पंचक पाच वृत्ती मिळून एक होतं. कार्याचं वेगवेगळे भाग होऊन पाच वेगळे प्रकार होतात. पाच प्राण असतात त्याप्रमाणे कार्याच्या अनुसार हे वेगळे होतात, अन्यथा वायूचं लक्षण एकच. सर्वांगामध्ये व्यान, नाभीमध्ये समान, कंठामध्ये उदान आणि गुदामध्ये अपान, मुख आणि नाकामध्ये प्राण असतो असं जाणावं असं हे प्राण पंचक आहे. आता ज्ञानेंद्रिय पंचक पाहू. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जीभ, नाक अशी ही ज्ञानेंद्रिय आहेत. वाचा, हात, पाय, शिस्न, गुद ही कर्मेंद्रिय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय पंचक आहे. अशा तऱ्हेचे ही पाच पंचके आहेत. असे हे 25 गुण मिळून सूक्ष्म देह होतो, त्याचं मिश्रण होतं, ते श्रवण केलं पाहिजे. अंतःकरण, व्यान, श्रवण, वाचा, शब्द हे आकाशाचे विषय. पुढे वायूचा विस्तार बोललेला आहे. मन समान, त्वचा, पाणी, स्पर्श, रूप हा पवनाचा विषय असे आडेख साधून कोष्टक तयार करावं म्हणजे पंचीकरण नीट समजेल. बुद्धी, उदान, नयन, चरण, रूप हे तेज विषयाचं दर्शन. संकेतानं बोललेलं मन घालून पाहावं. चित्त, अपान, शिश्व, जिव्हा, शिस्न, रस हे आप म्हणजे पाण्याचे विषय. अहंकार, प्राण, घ्राण, गुद, गंध हे पृथ्वीचे विषय आहेत असं शास्त्राच्या मताद्वारे निरूपण केलं आहे. असा हा सूक्ष्मदेह आहे तो पाहिल्यावर निस्संदेह होतो. मन घालून पाहिल त्यालाच हे उमजेल असे सूक्ष्मदेह सांगितले. पुढे स्थूल देह सांगतो. आकाशाचे पाच गुण वर्तले ते स्थूलामध्ये कसे आले? काम, क्रोध, शोक, मोह, भय हा पंचविध आकाशाचा गुण आहे. पुढे पंचविध वायू सांगतो. चलन, वलन, प्रसारण, विरोध आणि आकुंचन हे वायूचे पाच लक्षण आहेत. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथुन हे तेजाचे पाच गुण आहेत. आता पुढे पाण्याचे गुण सांगतो. शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र आणि स्वेद ही पाच आप लक्षण आहेत. पुढे पृथ्वीचे गुण सांगितले पाहिजेत. अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पाचाचे मिळून, पाच मिळून, 25 मिळून स्थूल देहाला बोललं जातं. तिसरं देह कारण अज्ञान, चौथं देह महाकारण ज्ञान, हे चारही देह निरसन केले ते विज्ञान आणि परब्रह्म. विचारपूर्वक हे चारही देह वेगळे केले, मी पण तत्वाबरोबर गेलं तर ते आत्मनिवेदन होऊन परब्रह्म प्राप्त होतं. विवेकाद्वारे जन्म मृत्यू चुकला, नरदेहाने मत्कृत्य साधलं, भक्तीभावाने कृतकृत्य सार्थक झालं असं हे पंचीकरण विवरण केलं. ते ऐकल्याने ज्याप्रमाणे लोहाचं सुवर्ण होतं तसं झालं आहे. मात्र हाही दृष्टांत पूर्ण नाही. परिसाकडून परिस केला जात नाही, पण साधूला शरण गेल्यावर सात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अष्टम समास.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. समाधान भगवंताशिवाय कुठंही नाही. खरोखर जे आपल्या बुद्धीला पटतं आणि अनुभवाला येतं ते सत्य आहे असं धरून चालायला हरकत नाही. मग त्याच्या आड कुणीही येत असेल तर त्याची आपण पर्वा करू नये. पण ते सत्य अनुभवायला यायला आमची बुद्धी स्थिर पाहिजे. हल्ली जगामध्ये बुद्धिभेद फार झालेला आहे. अशा वेळी माणसाची बुद्धी स्थिर राहणं फार कठीण झालं आहे.

0: ही अत्यंत सदाचारानं वागणाऱ्या माणसाची सुद्धा बुद्धी केव्हा फिरेल हे सांगता येत नाही. केवळ शास्त्र सांगतंय म्हणून अमुक एक सत्य आहे असं धरून चाला असं मी म्हणत नाही. मी सांगतो तेच सत्य आहे असं तुम्ही म्हणा असंही मी म्हणत नाही. तुम्ही आपल्या स्वतःच्या विचारानंच ठरवा की जीवनामध्ये तुम्हाला समाधान पाहिजे का नाही. ते समाधान भगवंताशिवाय दुसरं कुठंही आपल्याला मिळणार नाही हे अगदी निश्चयानं ठरवा. एकदा तुमचा निश्चय कायम झाला की मग तुमच्या आड कुणीही येऊ शकणार नाही. निश्चय मात्र कायम पाहिजे. या निश्चयाचं बळ किती विलक्षण असतं म्हणून सांगू. एका गावामध्ये एक 50-60 वयाचा बुद्धिमान पण कुत्सित वृत्तीचा माणूस राहत होता. वेडेवाकडे प्रश्न विचारून टवाळगी करण्यामध्ये त्याचा हातखंडा होता. एकदा एका साधूचं प्रवचन अगदी रंगात आलं होतं आणि एकदम मध्येच हा उभा राहिला आणि म्हणाला, अहो बुवा, ती तुमची भक्तीभिक्ती बाजूला ठेवा, देशाला स्वातंत्र्य कधी मिळेल ते सांगा. त्याच्यावरती साधू शांतपणे बोलले, ते मी सांगतो पण आता तुमचं वय उतार झालंय, काळ केव्हा झडप घालेल याचा नेम नाही. तर आता मला सांगा की प्रपंचाची उपाधी, देहाची व्याधी आणि मृत्यूची मगरमिठी यामधून स्वातंत्र्य मिळवायचा काही विचार प्रयत्न तुम्ही केलाय का. हा मार्मिक प्रतिप्रश्न ऐकून टवाळखोर चूप बसला पण त्याचं विचारचक्र सुरू झालं. दुसऱ्या दिवशी तो त्या साधूला भेटून म्हणाला, आजपर्यंत मी स्वतःचा विचार केलाच नाही पण आता मी काय करू ते मला सांगा. मग साधू बाबा बोलले, 2 वर्ष मौन धरून नामस्मरण कर. त्या दिवसापासून त्यानं दृढ निश्चयानं मौन धरलं आणि नामजपाचा तडाखा लावला. मौनाचा अवधी संपल्यावर साधूची पुन्हा गाठ पडली तेव्हा तो इसम डोळ्यात पाणी आणून म्हणाला, महाराज, मला सर्व मिळालं. मला नामानं जे समाधान मिळालं त्यापुढं इतर सगळ्या गोष्टी बाद आहेत, रद्द आहेत. निश्चयपूर्वक नामस्मरणाचं असं हे विलक्षण सामर्थ्य आहे. नामे ठेवावे चित्त तेच मानावे सत्य, हा निश्चय ठेवा मनात, मन होईल निभ्रांत. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज भाग क्रमांक 59. मंडळी, स्वर्गीय गायन, काव्याची उत्तम समज, शब्दोच्चारांची स्पष्टता आणि संगीताचं सखोल ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा म्हणजेच स्वरतीर्थ सुधीर फडके. मराठी संगीत सृष्टीमधील एक आढळ तारा म्हणजे संगीतकार आणि गायक बाबूजी उर्फ सुधीर फडके. त्यांनी मराठी संगीतात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे. ते गायक तर उत्तम होतेच, पण एक संगीतकार म्हणून देखील त्यांची प्रतिभा कमालीची उच्चकोटीची होती. मित्रांनो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात आपण आस्वाद घेत आहोत बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेल्या काही निवडक सुंदर द्वंद्वगीतांचा. आजच्या भागात ऐकूया सुधीर फडके यांनी सुमन कल्याणपूर यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीतं. रसिक हो, 11 फेब्रुवारी 1946 हा बाबूजींच्या आयुष्यातला सोन्याचा दिवस ठरला. कारण याच दिवशी प्रभात फिल्म कंपनीच्या साहेब मामा फत्तेलाल यांनी प्रभातचे संगीत दिग्दर्शक म्हणून बाबूजींची निवड केली. 1946 साली प्रदर्शित झालेला प्रभातचा गोकुळ हा हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शक म्हणून बाबूजींचा पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटातलं आया गोकुल में छोटा सा राजा हे सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांनी बाबूजींकडे गायलेलं पहिलं गीत ठरलं. 1946 मध्येच प्रदीप पिक्चर्सने बाबूजींना त्यांचा रुक्मिणी स्वयंवर हा चित्रपट संगीत करण्यासाठी दिला. या चित्रपटात बाबूजींच्या जोडीने संगीतकार म्हणून स्नेहल भाटकर होते. त्या दोघांनी मिळून वासुदेव सुधीर या नावाने संगीत दिलं होतं या चित्रपटाला. 1947 मध्ये पुन्हा एकदा प्रभातने बाबूजींना पाचारण केलं ते आगे बढो हा हिंदी चित्रपट संगीतबद्ध करण्यासाठी. या चित्रपटासाठी प्रख्यात गायिका खुर्शीद या बाबूजींकडे प्रथमच गायल्या. त्याचबरोबर मोहम्मद रफी आणि मन्नाडे यांचे देखील प्रत्येकी एक गाणं होतं या चित्रपटात. प्रभातचे आधीचे संगीतकार गोविंदराव टेंबे, मास्टर कृष्णराव यांच्यावर नाट्यसंगीताचा प्रभाव साहजिकच होता. तर केशवराव भोळे यांची गाणी भावकवितेच्या अंगाने जाणारी होती. या पार्श्वभूमीवर बाबूजींनी केलेली चित्रपट गीतं ही अधिक सोपी होती. बाबूजी गाण्यांना चाल देताना शास्त्रीय चीजांचा सूक्ष्म विचार करत चित्रपट माध्यम शब्दरचनेतील रसपूर्णता आणि त्याचवेळी जनमानसाची आवड याचा त्यांनी नेमका वेध घेऊन काळाच्याही पुढे जाऊन त्यांनी चित्रपट गीतं केली. आगे बढोनंतर बाबूजींना हिंदीमध्ये बरेचसे पौराणिक चित्रपट मिळाले. उदाहरणार्थ 1948 चा सीता स्वयंवर, 1949 चे जय भीम माया बाजार आणि संत जनाबाई, 1950 चे राम प्रतिज्ञा श्रीकृष्ण दर्शन इत्यादी. संत जनाबाई या 1949 सालच्या चित्रपटात लता मंगेशकर प्रथमच बाबूजींसाठी हिंदी गाणं गायल्या. गोप सब बनमाला पूछ हरी कहा गये हे होतं ते गाणं. सुधीर फडके यांच्या कामाची पद्धत, चौकटीतली शिस्त आणि विशेष म्हणजे त्यांची व्यावसायिकता ही त्यांना परिस्थितीने शिकवली होती. त्यामुळे मग यशस्वी चित्रपटांची मालिकाच पुढे सुरू झाली. वंदे मातरम, जीवाचा सखा, माया बाजार, पुढचं पाऊल, जशास तसे असे एकापेक्षा एक त्यांचे यशस्वी संगीत प्रधान चित्रपट आले. ही सुधीर फडके युगाची सुरुवात होती. मित्र हो, गायक सुधीर फडके यांच्यासह गायिका सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या युगुल गीतांच्या आजच्या भागात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलेलं, गीतकार शांताराम आठवले यांनी लिहिलेलं 1960 या वर्षीच्या सुभद्रा हरण या चित्रपटातलं एक सुंदर प्रेमगीत, उमलली एक नवी भावना.
हे गीत म्हणजे प्रेमाच्या कोवळ्या उर्मीच्या अंतरंगातील सळसळती जाणीव आणि प्रथम प्रेमाची अस्पष्ट पण गूढ अनुभूती यांचा एक सुसंवादी सौंदर्यपूर्ण आविष्कार आहे. एक हळवी स्वप्नाळू उत्कट प्रेम भावना मनात दाटून येते आहे या गीतात. हे प्रेम आहे मनाच्या खोल कप्प्यात वसलेलं. या गाण्यात प्रेमाची संवेदी अनुभूती व्यक्त होते. गाण्यातली वाद्यांची संयमित साथ, गायनाचा स्वर आणि गीताचे शब्द या त्रयींचं संमेलन हृदयस्पर्शी आहे. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात एक प्रकारची पारदर्शकता आणि नितळता आहे जी भावनेची उमलती जाणीव स्पष्टपणे दाखवते. गीताची रचना ही अशी आहे की प्रत्येक शब्द, त्यावरील स्वर आणि त्यामागील भावना हे एकमेकांशी एकजीव वाटतात. चित्रपटात हे प्रेमगीत चित्रित केलं आहे जयश्री गडकर आणि सूर्यकांत यांच्यावर.

रसिक हो, 1960 याच वर्षी प्रदर्शित झालेल्या लग्नाला जातो मी या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेलं एक प्रेमगीत ऐकूया. लग्नाला जातो मी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते होती मधुसूदन कालेलकर यांची. निर्माता होते दत्ता कुलकर्णी आणि दिग्दर्शक होते दत्ता धर्माधिकारी. चित्रपटात हे प्रेमगीत चित्रित झालं आहे राजा गोसावी आणि नीलम या जोडीवर. डोळे माझे त्यात तुझे रूप कसे, हे मराठी गीत म्हणजे प्रेमाच्या उत्कटतेचा, एकरूपतेचा आणि अनाकलनीय भावनांच्या विस्मयकारक अनुभूतीचा एक विलक्षण काव्यात्मक आविष्कार आहे. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुमन कल्याणपूर, सुधीर फडके यांनी गायलेलं हे आहे प्रश्नात्मक प्रेमगीत. हे एक असं गाणं आहे ज्यामध्ये प्रश्न विचारला जातो आणि त्याचं उत्तर एक प्रश्न आहे. हिंदीत म्हणतात ना, हर सवाल का सवाल ही जवाब हो.

आता ऐकूया एक अतिशय गोड मधुर अंगाई. सुमन कल्याणपूर आणि सुधीर फडके यांनी गायलेलं हे अंगाई गीत आहे 1962 या वर्षी प्रदर्शित झालेल्या भाग्यलक्ष्मी या चित्रपटामधलं. शांता शेळके यांनी लिहिलेलं हे गीत संगीतबद्ध केलं आहे संगीतकार राम कदम यांनी. अंगाई म्हणजे आईची लाडकी ओवी जी बाळाला झोपवते. बाळ गुणी तू कर अंगाई, जोजविते रे तुझला आई. या अंगाई गीतात जी भावना व्यक्त होते ती म्हणजे आईच्या वात्सल्याचं, कोमल प्रेमाचं आणि बाळाशी असलेल्या आत्मिक नात्याचं संगीतबद्ध रूप. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील या गाण्याच्या प्रत्येक ओळीतून आईच्या हृदयातून उसळणाऱ्या ममतेचा सूर उमटतो. हे गाणं म्हणजे एका आईच्या काळजाचं संगीतबद्ध रूप आहे. यात प्रेम आहे पण त्यात अधिकार नाही, प्रार्थना आहे पण त्यात याचना नाही, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही भाषेपलीकडचं एक आत्मिक बंध आहे जे प्रत्येक आई आणि बाळात असतं. हे गाणं आईच्या ओठांवर असलेली एक शांत संध्याकाळ आहे जिथं प्रेमाचा पाळणा झुलतोय. अभिनेत्री जयश्री गडकर रूपी एका आईच्या अंगाईला अभिनेता रमेश देव रूपी बाबांची पण सुंदर साथ आहे या गाण्यात.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत गायक सुधीर फडके यांनी सुमन कल्याणपूर यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीतं. मंडळी, गीतकार जयंत मराठे यांची, संगीतकार यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेली आणि आशा भोसले यांनी गायलेली दोन बालगीतं खूप लोकप्रिय आहेत. एक, कोण येणार ग पाहुणे ताई मला सांग, आणि दुसरं, तुझी नि माझी गंमत वहिनी ऐक सांगते कानात, आपण दोघी बांधू याग दादाचं घरबाई उन्हात. याच गीतकार जयंत मराठे यांनी लिहिलेलं शिक्षणाचं महत्व अधोरेखित करणारं एक सुरेख गीत यानंतर ऐकूया. सुधीर फडके यांचं संगीत असलेलं आणि सुमन कल्याणपूर, सुधीर फडके यांनी गायलेलं हे गीत आहे 1961 या वर्षी आलेल्या दिनकर द पाटील दिग्दर्शित माझी आई या चित्रपटातलं. हे गीत सुशिक्षण, सामाजिक एकात्मता, आत्मसाक्षरता आणि राष्ट्रविकास यांचा आविष्कार आहे. चला जाऊया पुढे.

सुधीर फडके आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या युगुल गीतांच्या आजच्या भागाची सांगता करूया. संगीतकार प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेल्या सुभद्रा हरण या चित्रपटातल्या गीतकार शांताराम आठवले यांच्या या सुंदर प्रेमगीताने. मंडळी, 1960 या वर्षीच्या सुभद्रा हरण या पौराणिक चित्रपटासाठी खूप छान छान गाणी स्वरबद्ध केली होती प्रभाकर जोग आणि वसंत पवार या दोन्ही संगीतकारांनी. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलेलं उमलली एक नवी भावना हे याच चित्रपटातलं गाणं वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलं होतं. या गाण्याचे गीतकार शांताराम आठवले कवी, लेखक, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक, नट, प्रवचनकार अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे होते. प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटातलं त्यांनी लिहिलेलं आधी बीज एकले हे गाणं तर संत तुकाराम महाराज यांचाच अभंग वाटावा इतकं कमालीचं होतं. या गीताचे संगीतकार प्रभाकर जोग हे संगीतकार सुधीर फडके यांचे सहाय्यक संगीतकार होते. त्यांच्या अनेक गीतांचे आणि प्रसिद्ध गीत रामायण याचे ते सहाय्यक संगीतकार होते. प्रभाकर जोग यांनी स्वतंत्र संगीतकार म्हणून देखील बरीच चांगली गाणी दिली आहेत. चित्रपटात हे गाणं देखील चित्रित झालं आहे जयश्री गडकर आणि सूर्यकांत यांच्यावर.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण सुधीर फडके यांनी सुमन कल्याणपूर यांच्यासह गायलेल्या काही निवडक युगुल चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांने. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेत्याची म्हणजे देवानंदची सुरू करणार आहोत. तसे हे तिघही जवळपास समकालीन आणि मुख्य म्हणजे सुरुवात थोडीफार मागेपुढे झाली असेल प्रत्येकाची, पण एकाच वेळेस म्हणजे साधारणतः 1952 पासून ते जवळजवळ 66, 67, 70 तिघही एकत्रपणे हिंदी सिनेमावर अधिराज्य करत होते. तेव्हा सुरू करूया कालाय तस्मै नमः कहाणी सदाबहार अभिनेता देवानंदची. बाजूज स्क्रीन पर मधला बलराज सहाणे आणि गुरुदेव या दोघांनी मिळून लिहिला होता. एक दिवशी बलराज सहाणे यांना बसमध्ये एक माणूस भेटला, त्यांचं त्याशी बोलणं झालं आणि दुसऱ्या दिवशी तो माणूस बाजीच्या सेटवर आला आणि दारू पिऊन नुसता धिंगाणा घालू लागला. सुरुवातीला दिग्दर्शक गुरुदेवने त्याकडे लक्ष दिलं नाही, पण जेव्हा जास्तीच झालं तेव्हा त्याला अक्षरशः हात धरून बाहेर काढलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी दारू प्यायलेली नाही आहे, तो फक्त दारू पिण्याची ऍक्टिंग करत होता.

0: गुरुदत्त त्या माणसाच्या एवढ्या प्रेमात पडला की त्यानंतर गुरुदत्तच्या प्रत्येक सिनेमात तो होता, ज्याचं नाव होतं जॉनी वॉकर. म्हणजे गुरुदत्तने जेवढे सिनेमे बनवले, फक्त अपवाद म्हणून साहब बिबर गुलाम, ज्याचं दिग्दर्शन केलं होतं अब्रार अल्वी यांनी, आणि गुरुदत्त सारखा म्हणायचा की जॉनी के लिए कुछ रखो, उसके लिए कुछ लिखो रोल. ते अब्रार त्यांना सांगायचे नेहमी की इस फिल्म में जॉनी के लिए रोल नाही हो सकता क्योंकि ये बहुत सीरियस फिल्म है. त्यानंतर हीच टीम, देवानंद, गीताबाली, दिग्दर्शक गुरुदत्त, संगीत सचिन्मय बर्मन, फक्त निर्माता होते टी आर फतेहचंद. सिनेमाचं नाव होतं जाल.
1: चोरी चोरी मेरी गली आना है बुरा,
2: रोक लो गर गलत चलती है.

या वर्षीचा तिसरा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा होता. या सिनेमात प्रथमच नायिकाला खलनायकाच्या रंगात का ग्रे शेडमध्ये दाखवलं होतं. या सिनेमातलं हे गाणं फारच श्रवणीय आणि सगळ्यांनी ऐकलेलंच असेल. ये रात ये चांदनी फिर कहां सुन जा दिल की दास्तां.

यानंतर देवानंद सिनेमा केला होता बॉम्बे टॉकीजचा तमाशा, ज्यात देवानंद, मीना कुमारी, अशोक कुमार, किशोर साहू, संगीतकार होते मन्नाडे, क्यों अखिया भराई हे गाणे बऱ्यापैकी गाजलेलं.

यानंतर देवानंदांनी मधुबाला एक सिनेमा केला होता, संगीत होतं एस डी बर्मन यांचं आणि सिनेमाचं नाव होतं अरमान. सिनेमा बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी चालला. यातलं हे गाणं, ये है

या वर्षाच्या सुरुवातीलाच 53-54 देवानंद, श्यामा व निम्मी यांनी एक सुंदर सिनेमा केला ज्याचं नाव होतं सजा. दिग्दर्शक फली मिस्त्री व निर्माते होते GP सिप्पी. संगीत अर्थातच सचिन बर्मन यांचं होतं. ही बात कोई समझा रे हे गाणं संध्या मुखर्जी यांच्या आवाजात होतं. आणि हा सिनेमा अजून एक खूप छान गाणं होतं जे बरेच वेळा तुम्ही TV वर छायागीतला बघितलं पण असेल, ते हेमंत कुमार आणि संध्या मुखर्जी यांच्या आवाजात होतं. गुपचुप गुपचुप प्यार करे, गुपचुप गुपचुप प्यार करे. तसं रवींद्र संगीतावर

1953-54 हमसफर हा सिनेमा देवानंद आणि दिग्दर्शक ए एन बॅनर्जी या देवानंद कल्पना कार्तिक चेतन आनंद संगीत अली अकबर खान यांचं होतं. किसीने नजर से नजर मिलाई हा सिनेमा कमाईच्या बाबतीत 7व्या नंबरवर

चित्रपट हा समाजाचा आरसा आहे असं लोक म्हणतात आणि मानतात, कारण जे आपल्या आजूबाजूला घडत असतं तेच शूट पडद्यावर दाखवतात. बरेचसे जुने निर्माता निर्देशक समाज सुधारण्याचा पण प्रयत्न करतात आणि ते सिनेमाला समाज सुधारण्याचं एक माध्यम मानतात. बिमल राय, विशांताराम, गुरुदत्त, सत्यजित रे यांच्या चित्रपटावर आपल्या चित्रपटसृष्टीतल्या लोकांनी कठोर टीका केली होती. सत्यजित रे नेहमी सिनेमात गरिबीचंच प्रदर्शन करतात आणि परदेशातील लोकांना वाटतं की भारत तसाच आहे. या लोकांतील नावं ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सर्वात मोठं आणि पहिलं नाव होतं नरगिस. यांनी सत्यजित रेंवर भरपूर टीका केली, पण जर सत्यजित रे यांनी गरिबी दाखवली नसती तर भारत श्रीमंत झाला असता का? अरे वास्तव बदलेल का? सत्यजित रे यांना त्यांचा यथोचित सन्मान जगभरातील चित्रपटसृष्टीतील अगदी हॉलिवूडने सुद्धा दिला. इतकंच नाही तर ते आजारी असताना दवाखान्यात येऊन तिथे येऊन त्यांना ऑस्कर पुरस्कार दिला. अशाच निर्मात्यांपैकी एक होते अमिया चक्रवर्ती. दिलीप कुमारचा पहिला सिनेमा ज्वार भाटा त्यांनी दिग्दर्शित केला. त्यानंतर त्यांनी दाग सिनेमा बनवला होता ज्यात दारू आणि दारूचे दुष्परिणाम दाखवले होते. त्यांचाच पुढचा सिनेमा होता देवानंद बरोबर पतिता. विषय होता कुमारी माता आणि वंचितांचे शोषण. दागप्रमाणे याला पण शंकरदेखने यांचं संगीत होतं. शंकरदेखने यांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रीलिउड, म्हणजे गाण्याच्या सुरुवातीला जे म्युझिक असतं ते. आणि हे प्रत्येक गाण्याचं इतकं वैशिष्ट्य होतं की लोक संगीतावरून ओळखायचे की कुठलं गाणं आहे आणि कोण म्युझिक डायरेक्टर आहे. याच्यामध्ये नायिका होती उषा किरण, तिच्यावर हे गाणं चित्रित होतं. किसी ने अपना बना के मुझको

या सिनेमातली सर्वच गाणी फार उत्तम होती. अजून एक छानसं गाणं होतं जे तलत महमूदच्या आवाजात होतं, ज्याच्यामध्ये प्रिल्यूड आणि इंटरल्यूड, डिटल्यूड म्हणजे मधल्या ज्या गॅप्स असतात ते ध्रुवपदानंतर कडव्या ज्याच्या त्या, हे तुम्ही ऐकात. अर्थात हे गाणं देवांवर नव्हतं, हे गाणं चित्रपटात आगावर चित्रित केलं होतं. अंधे जहां के अंधे रास्ते जाए तो जाए कहां, दुनिया तो दुनिया तू भी पराया. पण एक युगलगीत पतिता मधलं जे आजही लोकांच्या स्मरणात आहे आणि चिरकाल स्मरणात राहील, ते म्हणजे हेमंत कुमार व लता मंगेशकर यांच्या आवाजात. याद किया दिल ने कहा हो तुम, झूमती बहार है कहा हो तुम. पतिता हा देवानंदच्या यशस्वी सिनेमांपैकी एक. सर्वच गाणी श्रवणीय, विषय थोडा वेगळा होता, पण अमिया चक्रवर्ती यांचे दिग्दर्शन आणि सर्वज भट्टी खूपच छान जमून आली होती.

एकदा यश मिळालं की पाठोपाठ मिळतच जात. यानंतर नौकेतनचा सिनेमा होता बॉक्स ऑफिस ब्लॉकबस्टर. नाव होतं टॅक्सी ड्रायव्हर. विजयानंद देवानंदचा लहान भाऊ, त्यास 18-19 वर्षाचा असेल, तो कॉलेजमध्ये शिकत होता मुंबईला. त्याचा क्लासमेट होता महेंद्र कपूर. विजयानंदला नेहमी सांगायचं, तू रफीची नक्कल करू नको, तू स्वतःच्या आवाजातच गाणे म्हण. विजयानंद तेव्हा कॉलेजमध्ये एकांकिका वगैरे लिहायचे, दिग्दर्शन पण करायचे, आणि त्यांनी एक स्क्रिप्ट लिहिलं होतं जे त्यांनी चित्रानंदची मिसेस ज्योती उमा तिला दाखवलं, आणि तिने अर्थात देवानंदला दाखवलं, आणि नंतर ठरलं की हा सिनेमा काढायचा. याला अजून एक कारण होतं, कारण त्यांच्या घराजवळच एक राहायचा उस्मान भाई म्हणून, तो टॅक्सी ड्रायव्हर होता. आणि तो म्हणजे चित्रानंद जेव्हा कुठे बाहेरगावी जायचं काम पडत तेव्हा त्याला उस्मानला बोलवायचं, त्या टॅक्सीने ते रेल्वे स्टेशनला वगैरे जायचे. आणि देवानंदला डोळ्यासमोर ठेवूनच ही कथा लिहिली होती. अप्सर आंधिया हे दोन्ही चित्रपट फारसे न चालल्यामुळे पैशाची अडचण होतीच, पण चेतनानंद संगीतकार एस डी वर्मा सगळा घरचाच मामला होता. आणि तुम्ही लक्ष देऊन पाहिलं असेल तर दिग्दर्शक कसा विचार करतो हे पण कळेल. टायटल्समध्ये नायक नायिका यांची नावं तर आहेतच सगळ्यांची, अर्थात विजयानंद यांचं नाव संवाद लेखक म्हणून होतं, आणि सर्वात शेवटचं नाव होतं, तुम्ही कधी परत बघितला टी व्हीवर तर बघा, अँड सिटी ऑफ बॉम्बे. या सिनेमात टॅक्सीमधून संपूर्ण मुंबईचं दर्शन घडवलं होतं. आणि टॅक्सी होती 1947 शिवरलेट फ्लीट मास्टर फोर्डवर. यात एक क्लब सॉन्ग होतं, ऐ मेरी जिंदगी आज रात झूमले, हे गाणं शीला रामाणीवर होतं.

हे वर्ष होतं 1954. ट्रक्स ड्रायव्हरच्या सेटवर 3 जानेवारी 1954 देवानंद आणि कल्पना कार्तिक हे अगदी साध्या पद्धतीने सर्वांसमोर विवाहबद्ध झाले. जिमिनो जियो मरना तो सबको है जी के भी देख ले, चाहत का एक जान पी के भी देख ले. हे पण गाणं शिला रामाणीवर होतं.

0: संगीतकार एच डी बर्मन यांची सर्वच गाणी खूप गाजली आणि मुख्य म्हणजे त्यावर्षी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचं बक्षीस फिल्मफेअर अवॉर्ड एच डी बर्मन यांना मिळालं. तरी पण सगळ्यात सुंदर गाणं जे होतं जे तलत मेहमूदच्या आवाजात होतं,
1: जाय तो जाय कहां,
0: हे गाणं दोन आवाजात आहे, लता मंगेशकरचं पण आहे आणि तलत मेहमूदचं पण आहे.
2: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात.

FM ಬ್ಯಾಂಡ್ 89.7 ಸಹ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಲ್ಧ್ವನಿ. ಅಪಣೆ ಕಥಾ ಹಾತ್ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಲ್ಧ್ವನಿ 89.7 FM. तुम्ही ट्यून केला आहे मंगलध्वनी 89.6 मनाशी जुडणारा मातीशी बोलणारा आपला रेडिओ रेडिओ मंगलध्वनी. मनात गाव गावातलं मन रेडिओ मंगलध्वनी.

ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज. तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज.